आहे त कुझु बि थी वञे पोइ हिते न हटंदुसि। चवनि था 3 करोड़नि जो मसलो हो, ॿुधायो वञे कंहिंखे बचाइण जी कोशिश थी रही आहे। जंहिं बोर्ड ते असां खां एतमाद आहे उन खां ई पोस्टमार्टम करायो वञे।